सगळ्यांक येवकार आनी नमस्कार मोगाळ ऐकुप्यानो. तुमी ट्युन इन केला 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्जांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सकाळची 5:55 पस्तीस सेकंड जातात. ऐकुप्यानो, ही आकाशवाणी आसा खास तुमचे खातीर, देखून ती आयकत रावात. न्यूज ऑन एअर ह्या ॲपावरवी लेगीत डिजिटल मोडाचेर तुम्ही ऐकू शकतात आकाशवाणी पणजी आणि तिचे तिनूय चॅनल FM रेनबो 105.4 MHz, विविध भारतीच्यो विज्ञापन वितरावणी सेवा आणि म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर. मोगळ ऐकुप्यानो, आयज आयतार, भारतीय सौर दीस, 27 वैशाख शके 1948 म्हळ्यारूच 17 मे 2026. आयच्या ह्या खुशालमय दिसा तुमकां सगळ्यांक परत एक फावट हुनहुनीत येवकार दिता आनी आयच्या सकाळच्या प्रसारणाक सुरवात करता. तुमी ट्युन इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल. तुमकां सगळ्यांक सुप्रभात.

गणपती रायान तुमकां सगळ्यांक सुख समृद्धी दिवची, तुमकां सगळ्यांक बरो आशिर्वाद दिवचो. आयच्या ह्या खुशालमय दिसा परत एक फावट तुमकां सगळ्यांक सकाळच्या प्रसारणांत योगकार दिवन आमी आयकतात आमचो आदार ही कार्यावळ. तुम्ही ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल. मुखार आयकुया सुरेश वाडकर हांचो आवाज.

आयकुप्यानो, तुमी आयकतात आमचो आदारी कार्यावळ. तुमी ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल. सकाळची 6:32 जातात. मुखार आयकुया डॉक्टर शकुंतला भरणे हांचो आवाज.

हे गीत आशिल्ले पंडित जितेंद्र अभिशेकी हांणी गायिल्ले आणि हे गीत बरोवपी आशिल्ले मंगेश पाडगांवकर आणि संगीतबद्ध केल्ले पु ल देशपांडे हांणी. ह्या गीतान पंडित जितेंद्र अभिशेकीन ज्या तरेन हे गीत गायला तेतून असो भास जालो की पंडितजी स्वता राजहंसाच्या डौलान ते गीत गायल्ल्या भशेन दिसले. ताची चालूय पु ल देशपांड्यान अशीच होच विचार करून लायले आसूं येत कदाचित. तर हंसध्वनीची वेगवेगळी रूपां आमी आयच्या कार्यावळीन पळयतात. हंसध्वनी हो राग इतलो प्रचलित की हितून वीररसही आसा, श्रृंगार रसही आसा, भक्ती रसही थोडोसो दिसता. मिरेची जी भजनां आसात ती खुबशी भजनां हंसध्वनी रागान आयकुपाक मेळटात. तर आयकुया अशेंच एक संत मिराबाईचे राग हंसध्वनीतले एक भजन.

हे आशिले संत मीराबाईचे भजन हंसध्वनी रागातले. आमच्या भारतान शास्त्रीय संगीत संगीता वांगडाच वेस्टर्न म्युझिकही चलता. तर ह्यो दोन्ही संगीत पद्धती ज्यांना एकटा येऊन गातात किंवा वाजयतात त्या प्रकाराक फ्युजन असे म्हणतात. येत तर या फ्युजन प्रकारान जाता किती तर इंडियन मेलडी घेऊन म्हणजे भारतीय राग घेऊन वेस्टर्न रिदम घेऊन म्हणजे पाश्चिमात्य ताल प्रकार घेऊन हो प्रकार सादर करतात किंवा याच्या परतेही करतात की वेस्टर्न मेलडी घेतात आणि भारतीय ताल प्रकार घेतात आणि ते मिक्स करतात. तर अशा या पद्धतीक फ्युजन असे म्हणतात. तर ह्याच प्रकारातले एक पद तुमका हंसध्वनीतले ऐकून देता. हितून कॉलोनियल कजन ह्या गायकांनी किती केला तर एक फामाद असे कृष्णावयले कन्नड भजन घेतला आणि ते वेस्टर्न पद्धतीन तेजेर स्वरसाथ चढयला आणि त्याचा जो रिदम असा तोही वेस्टर्न दवरलेला असा. तर ऐकूया हे अशा पद्धतीचे फ्युजन.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अशा असो जो एक श्लोक असा त्या श्लोकाचा अर्थ असो की जेन्ना जेन्ना पृथ्वीचेर अराजकता माजतली त्यांना त्यांना हांव परतून अवतार घेतलो आणि तुमकां वाचोवपा खातीर पृथ्वी तलाचेर येतलो असोच थोडासा आशय आशिल्लो असे हे पद हंसध्वनीतले तुम्ही ऐकले. थोडासा वीररस आशिल्लो या पदान, थोडासा शृंगार, थोडीशी भक्ती असे तिन्हींचे मिश्रण ह्या फ्युजन ह्या प्रकारान ह्या कलाकारांनी दाखवले. आमची कार्यावळ ऐकतना सुरुवातीकच आमची कार्यावळ सुरू जात असताना जे थीम म्युझिक तुम्ही ऐकतात सदांच ते थीम म्युझिकही हंसध्वनी ह्याच रागाचेर आधारित असा. आता ऐकूया भारतीय शास्त्रीय संगीतान हंसध्वनीचे हे रूप बासरीचेर पंडित हरिप्रसाद चौरासिया हांणी वाजयल्लो राग हंसध्वनी.

0: इतल्यान आयची ही सप्तसूर कार्यावळ हांगाच सोंपता. कांय खिणांतच आयकुया कोंकणींतल्यान मुखेल खबरो.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडियो गेम्स, लायव्ह इव्हेंट्स आनी खूप कितें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स एन्ड्रॉइड प्ले स्टोर तशेंच एपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.

0: आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. आशियाई भारत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. आपत्ती आणि संकटांचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्स इथल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारं ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरं जाण्यासाठी अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: 21वीं सदी का भारत अवसरों की भूमि है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है. भारत जितना एंशियंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है. मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं. इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा.
0: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेदरलँडच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोळ ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आले. दरम्यान पंतप्रधान आपला नेदरलँड्सचा दौरा आटोपून आज स्वीडनमधील गोथेनबर्ग इथं पोहोचतील. पंतप्रधान आजपासून 2 दिवस स्वीडनच्या दौऱ्यावर आहेत. नवी दिल्ली आणि स्टॉकहोम यांच्यातील दृढ होत चाललेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमधील हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. हा दौरा पंतप्रधानांच्या व्यापक युरोपीय दौऱ्याचा 3रा टप्पा असून जानेवारी 2026 ऐतिहासिक भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार अंमलात आणल्यानंतर या खंडात केलेला त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. वेगानं होणारे तांत्रिक बदल आणि भूराजकीय आव्हानांच्या युगात द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणं आणि परस्पर सहकार्याच्या नव्या संधी शोधणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. दिल्ली सरकारनं राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात एव्हिएशन टर्बाईन इंधनावरील मूल्यवर्धित कर 25% ~60% कमी करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितलं. विमान क्षेत्राला दिलासा देणं, पर्यटन आणि मालवाहतूक उपक्रमांना चालना देणं या उद्देशानं दळणवळण आणि आर्थिक उलाढाल बळकट करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला असून त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं गुप्ता यांनी सांगितलं. करातील हा सवलतीचा दर सुरुवातीला पुढील 6 महिन्यांसाठी लागू राहील असंही त्या म्हणाल्या.

दिल्ली न्यायालयानं काल नीट पेपर फुटी प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार पी व्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या दोन आरोपींना 10 दिवसांसाठी सीबीआय कोठडीत पाठवलं आहे. पुढील तपासासाठी या दोघांना राष्ट्रीय राजधानीबाहेर नेणं आवश्यक असल्याचं आणि या प्रकरणामागील व्यापक कट कारस्थानाचा तपास करणं गरजेचं असल्याचं तपास यंत्रणेनं न्यायालयाला सादर केल्यानंतर विशेष सीबीआय न्यायाधीश अजय गुप्ता यांनी कुलकर्णी आणि वाघमारे यांना सीबीआय कोठडी सुनावली. दरम्यान सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे. प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातील एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय सदस्य राजू मंगू वेको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला तसंच इतर 6 कंपनी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम, AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64,00,000 रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. सोमालियाच्या लोकप्रतिनिधींमध्ये राजकीय हस्तांतरण प्रक्रियेसंदर्भात 3 दिवस सुरू असलेली चर्चा काल कोणताही ठोस निर्णय न होता संपली. राष्ट्राध्यक्ष हसन शेख महमूद यांचा 4 वर्षांचा कार्यकाळ काल संपला. अध्यक्षीय आणि संसदीय कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवण्यासाठीच्या घटनादुरुस्तीला मंजुरी दिली होती, मात्र विरोधी पक्ष आणि काही संघीय सदस्य राज्यांनी ही मुदतवाढ नाकारली आहे. सोमालियामध्ये सुरू असलेली मानवतावादी हक्कांची पायमल्ली आणि असुरक्षितता ही मोठी संकटं प्रथम सोडवावीत असं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सहाय्य समितीनं केलं आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांचा मागोवा घेण्यासाठी सुरक्षा दलांनी काल अनेक भागांमध्ये शोध मोहीम सुरू केली आहे. 12 मेला मेंढर तालुक्याच्या मानकोट भागात घुसखोरीचा एक प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता, ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला. या घटनेनंतर पूंछच्या विविध भागांमध्ये ही शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. नियंत्रण रेषेलगतच्या कृष्णाघाटी क्षेत्रात घुसखोरांचा खात्मा केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून अतिरिक्त तपासणी नाके उभारण्यात आले आहेत आणि वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीनं काल बंगळुरू इथं राजकीय पक्ष कायदे मंडळ आणि नागरिकांसोबत व्यापक चर्चा केली. प्रसारमाध्यमांना माहिती देताना समितीचे अध्यक्ष PP चौधरी म्हणाले की कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार, माजी मुख्यमंत्री विरप्पा मोइली आणि भाजप तसंच इतर पक्षांच्या प्रतिनिधींनी संसदेनं JPCकडे पाठवलेल्या एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावर आपली मतं मांडली. निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी काही राज्यांच्या विधानसभा मुदतपूर्व विसर्जित कराव्या लागतील आणि पक्षांतरबंदी कायदे, अविश्वास ठराव आणि राष्ट्रपती राजवटीमुळे निर्माण होणारे प्रश्न सोडवावे लागतील. वारंवार निवडणुका घेणं राष्ट्रीय हिताचं नाही, कारण त्यामुळे निवडणूक आचारसंहितेमुळे विकासावर परिणाम होतो, आर्थिक घडामोडींना अडथळा येतो, पर्यटनावर प्रतिकूल परिणाम होतो, तसंच शिक्षण विभाग, बँका आणि सरकारच्या संबंधित विभागांवरही परिणाम होतो, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्यपदकं पटकावली. स्नॅच, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान बेटं आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. त्यानुसार या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता

आहे. येत्या 3 ते 4 दिवसात अंदमान आणि निकोबार बेटं, पश्चिम बंगालचा उपहिमालयीन भाग, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळ तसंच मध्य आणि दक्षिण कर्नाटकच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर पुढील 2 दिवसात बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, ओदिशा, रायलसीमा, किनारपट्टीजवळील आंध्र प्रदेश, कोकण, गोवा, तेलंगण, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वर्तमान देशात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. आशियाई भारत तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता बुडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या दुरुस्ती अध्यादेश 2026 जाहीर करून सर्वोच्च न्यायालयांतल्या न्यायाधीशांचो आंकडो 33 वयल्यान 37 मेरेन वाडोवपाक मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज स्टॉकहोमच्या स्वीडनाच्या 2 दिसांच्या भोंडेर गोटनबर्गात पावले. शेतकी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी एकत्रित शेतीच्या व्यापक प्रसार आनी विस्ताराचेर खाशेलो भर दिला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईन अंदू 1 जुलय सावन सुरू जावपी 10व्या वर्गातल्या विद्यार्थ्यांखातीर 3 भासांचो अभ्यास सक्तीचे केला. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सर्वोच्च न्यायालयाच्या दुरुस्ती अध्यादेश 2026 जाहीर करून सर्वोच्च न्यायालयांतल्या न्यायाधीशांचो आंकडो 33 वयल्यान 37 मेरेन वाडयला तांणी मान्यताय दिल्या. कायदो आनी न्याय मंत्रालयान उजवाडायल्ल्या राजपत्र अधिसुचोवणी प्रमाण ह्या अध्यादेशान सर्वोच्च न्यायालयान दुरुस्ती केल्या. हे दुरुस्ती वांगडा भारताचे मुखेल न्यायाधीश सयत सर्वोच्च न्यायालयाचे वट्ट बळगे 38 न्यायाधीश मेरेन वाडटले. हेगात जाल्ल्या सामुदायिक कार्यावळीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी वांटो घेतलो. हाजीर आशिल्ल्या लोकांची उमेद पळोवन आपल्याक भारतांतल्या एका महोत्सवान वांटो घेता अशें दिसलें अशें म्हणीत प्रधानमंत्र्यांनी हे म्हणले. फुडें तांणी हेगा हे भारत आनी नेदरलँड्स हांच्या मदीं आशिल्ल्या इश्टागतीचें प्रतीक अशें म्हणलां.
1: नेदरलैंड्स के समाज और यहां की इकोनॉमी में जो कंट्रीब्यूट कर रहे हैं उस पर हर भारतवासी को गर्व है. मैं आज इस अवसर पर नेदरलैंड की जनता का, यहां की सरकार का आभार व्यक्त करता हूं. मैं यहां की जनता को 140 करोड़ भारतवासियों की तरफ से अपनी शुभकामनाएं देता हूं.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज स्टॉकहोमात स्वीडनाच्या 2 दिसांच्या भोंडेर गोटनबर्गात पावले. हे आपल्या स्वीडिश समकक्ष उल्फ क्रिस्टन्सन हांच्याकडेन द्विपक्षीय उलोवणी करतले आनी द्विपक्षीय संबंधांचो नियाळ घेवन द्विपक्षीय वेपार वाडोवपा खातीर सहकार्याचे नवे मार्ग सोदून काडटले. 5वी संक्रमण, एआय, तंत्रगिन्यान, स्टार्टअप, लवचीक पुरवण साखळी, संरक्षण, अंतरिक्ष, हवामान कृती आनी लोकांमधल्या संबंधात सहकार्याचो सोद घेतले. तशेंच युरोपीय आयोगाची अध्यक्ष उर्सुला फॉन डर लेन हांचे वांगडा युरोपियन राउंड टेबल फॉर इंडस्ट्री ह्या मुखेल पॅन युरोपीय वेवसायीक फुडाऱ्यांच्या माचयेर दोनी प्रधानमंत्री उलोवप करतले. प्रधानमंत्रीच्या व्यापक युरोपीय भोंवडेचो हो 3रो पांवडो आसा. हाचे आदी प्रधानमंत्री मोदी हांणी काल नेदरलँड्स भेटीवेळार समाजीक संवाद ते डच रॉयल फॅमिलीकडेन बसका घेवन साबार कार्यावळींनी वांटो घेतलो. हेगात सामुदायीक कार्यावळीत उलोवप करतना प्रधानमंत्र्यांनी संवसारांत कोविड-19 महामारी चालू आशिल्ले संघर्ष आनी उर्जेचे संकश्ट अशा अपूर्व आव्हानाक तोंड दिवचे पडटा अशें सांगले. ह्या आव्हानापासून सुटका मेळूंक ना जाल्यार लोकसंख्येक त्रास जावं शकता अशी शिटकावणी तांणी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारताची जागतीक भूमिका रेखांकीत करून ही 19व्या शेंकड्यांतली भूंय तंत्रगिन्यान आनी मनीस मुल्या ह्या दोनी गजालींक चालना दिता अशें वर्णन केलें.

0: वन नेशन वन वेचणूक विधेयकाचेर संयुक्त संसदीय समितीन काल बेंगळुरूत राजकीय पक्ष कायदेशीर नागरी समाज हांचे कडेन व्हड प्रमाणात सल्लो घेतलो. प्रसार माध्यमांक माहिती दितना समितीचे अध्यक्ष पीपी चौधरी हांणी वेगवेगळ्या राज्यांतल्या भेटी वेळार हरकती आणि शिफारशी एकठांय करतात अशी माहिती दिली. या प्रस्तावाक लागून निर्माण झाल्या आव्हानाविशी तांणी सांगले. वेचणुको समन्वयित करपाखातीर कांय राज्य विधानसभा वेळा पयलींच रद्द करचे पडटले आनी पलायन विरोधी कायदे अविश्वास प्रस्ताव आनी राष्ट्रपती राजवटीतल्यान निर्माण जावपी प्रस्न सोडोवचे पडटले अशें तांणी सांगले. मध्यप्रदेशांतल्या धार जिल्ह्यांतल्या भोजशाला संकुलांतल्या स्मारकान हिंदूक पुजे खातीर आनी हेर कामां खातीर अनिर्बंध प्रवेश मेळा. धारांतली भोजशाळा ही देवी सरस्वतीचे देऊळ अशें मध्यप्रदेश उच्च न्यायालयान थारायल्ल्या एका दिसा उपरांत भारताच्या पुरातत्वीय सर्वेक्षण हांणी हो निर्णय घेतला. मोलादीक धातूंचेर चड कस्टम शुल्क लायल्या उपरांत कांय दिसां भितर सरकारान रुपयाचेर आयात बंदी घाल्या. विदेश वेपार महासंचालनालयान अधिसुचोवणेंत भांगरा आनी प्लॅटिनम सयत रुपया खातीर आयात धोरणांत तात्काळ परिणामासयत प्रतिबिंब केला अशें सांगलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: पाकिस्तानान आतंकवाद्यांक आलाशिरो दिवचो न्हय आनी भारता आड कारवाय करप बंद करचे अशे भारतीय लष्करी मुखेल जनरल उपेंद्र द्विवेदी हांणी सांगले. नवी दिल्लीत सेना संवाद कार्यावळीत उलयतना द्विवेदी हांणी अशे सांगले.
2: अगर आपने मुझे पहले सुना है तो मैंने यही कहा था कि अगर पाकिस्तान आतंकवादियों को पनाह देना और भारत के खिलाफ आतंकी गतिविधियां जारी रखता है तो उसे ये खुद तय करना होगा कि वो भूगोल का हिस्सा बना रहना चाहता है या इतिहास का या किसी का भी नहीं.
0: राष्ट्रीय राजधानीतल्या विमानन टर्बाईन इंधनाचेर जावपी मोल विर्धित कर 25%वेल्यान 60% उणो करपाचो म्हत्वाचो निर्णय दिल्ली सरकारान घेतला. पर्यटन आनी रसद कार्यावळीक चालना दिवपाच्या हेतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी जोडणी आनी अर्थिक कार्यावळी घटमूट करपाचेर भर दिल्ल्या प्रमाण हो निर्णय घेतला अशें दिल्लीच्यो मुखेलमंत्री रेखा गुप्ता हांणी सांगले. शेतकी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी एकत्रीत शेतीच्या व्यापक प्रसार आनी विस्ताराचेर खाशेलो भर दिला आनी शेतकारांक वेव्हारीक रितीन आपणावपाक प्रोत्साहन दिवचे अशें सांगलां. नवी दिल्लीत भारतीय शेतकी संशोधन मंडळाच्या अर्थ समिती संबंधीत उच्च पांवण्यावेली बसकेचे अध्यक्षपद तांणी केले. भारतीय शेतीत चड उत्पादक उण्या खर्चाचो आनी फायद्याचो वेवसाय करपा खातीर सगळे यत्न करचे पडटले अशें तांणी सांगले. हे बसकेन मंत्रिमंडळान अधिकाऱ्यांक सुचोवणी दिवन शेतकी हो देशांतल्या लोकसंख्येच्या व्हडल्या वर्गाक उदरनिर्वाहाचो मुखेल स्तोत्र आसा अशें भारतीय अर्थवेवस्थेक घटमूट करता हे तांणी सांगले. शास्त्रीय शेती ही तासाची गरज म्हणून नोंद करून मंत्री सिंग हांणी हवामानातल्या बदलाचो परिणाम आतां भारतांतच न्हय तर संवसारभर स्पश्टपणान दिसून येता अशें सांगले. तशेंच दरेका राज्याच्या कृषी हवामानाच्या परिस्थिती प्रमाण राज्य प्रमाण शेतकी रस्तो नकासो तयार करपाच्या दिकेन राज्याच्या समितीन नेटान काम करपाक अधिकाऱ्यांक निर्देश दिल्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळान 9 जुलयच्या 1 तारखेक सावन सुरू जावपी 10व्या वर्गांतल्या विद्यार्थ्यांखातीर 3 पासांचो अभ्यास सक्तीचे केला. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आनी शाळेच्या शिक्षणाची राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकटी 2023 प्रमाण 3 भासांतली उण्यात उणी 2 भासो मूळ भारतीय भासो आसूंक जाय अशें मंडळान एका निवेदनात सांगला. क्वांटम आनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सार्वभौमत्व देशी पर्यावरण यंत्रणे वांगडाच भारताच्या फुडले पिळगेचे वाडीचो व्याख्या करतली अशें विज्ञान आनी तंत्रगिन्यान मंत्री जितेंद्र सिंग हांणी सांगले. तंत्रगिन्यान उदरगत मंडळान नवी दिल्लीत आयोजित केल्ल्यो कार्यावळीक मार्गदर्शन करतना तांणी तंत्रगिन्यान क्षेत्रान भारताची फुडाराची वाढ देशाची विस्वासपात्र एकत्रीत पद्दत आपणावपाचे क्षमतेक आदारून आसतली अशें सांगले. क्वांटम तंत्रगिन्यान अर्थिक आनी उद्देगीक फुडारपणाखाला संशोधन पर्यावरण प्रणालीतल्या समन्वयात्मक

0: उपक्रमांतल्यान देश नवनिर्माणाक चालीक लायिल्ल्या वाडीच्या नव्या पांवड्या कडेन जुळटा अशें तांणी मुखार सांगलें. कार्यावळी वेळार संशोधन विकास नवनिर्माण निधी येवजणे खाला 5 प्रकल्पा खातीर करार जाले. ह्या येवजणे खाला पयले इलेक्ट्रॉनिक निधी वितरण जाहीर केले. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच अणकारक पदाखातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे. पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून 2026 आसा. कोंकणी भाशेचे गिन्यान तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब आसचे. प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इत्सुक उमेदवारांनी थारायिल्ली फी भरची आनी ताची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफिस आरएनयू आकाशवाणी आल्तिनो पणजी हांगा सादर करचो. अधिक माहिती खातीर rnuairpanji@gmail.com ह्या ईमेलाचेर संपर्क करचे. भारतीय हवामान खात्यान आयज नेतृत्व पावसाळे अरबी दर्याच्या कांय वाठारांनी, बंगालाच्या खाडीन, अंदमान दर्याच्या जायत्या वाठारांनी आनी निकोबार जुव्यान पावला अशें सांगला. ह्या म्हयन्याच्या 26 तारखेक केरळान पावस पडपाची शक्यताय आसा. बॅडमिंटनान आयज बँकॉकान जावपी थायलंड ओपनाच्या दादल्यांच्या डबल्स फायनलीन सात्विक सैराज रांकी रेड्डी आनी चिराग शेट्टी ही भारतीय जोडी लिओ रॉली कार्नांदो आनी डॅनियल मार्थीन या इंडोनेशियन जोडी आड खेळटली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सर्वोच्च न्यायालयाच्या दुरुस्ती अध्यादेश 2026 जाहीर करून सर्वोच्च न्यायालयांतल्या न्यायाधीशांचो आंकडो 33 वयल्यान 37 मेरेन वाढोवपाक मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज स्टॉकहोमच्या स्विडनाच्या 2 दिसांच्या भोंवडेर गोटनबर्गात पावतले. शेतकी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी एकत्रीत शेतीच्या व्यापक प्रसार आनी विस्ताराचेर खाशेलो भर दिला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळान अंदू जुलयच्या 1 तारखेसावन सुरू जावपी 10व्या वर्गांतल्या विद्यार्थ्यांखातीर 3 भासांचो अभ्यास सक्तीचे केला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटले. नमस्कार.
1: मोगाळे कुपेनो, तुम्ही ट्युन इन केला 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सकाळची 8:51 जातात आनी ह्या वेळार तुमकां आयकुपाक दिता चित्रसंगीत ही कार्यावळ.

नमस्कार, अवक्षता युवासात काय मुख्य खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज स्टॉकहोमच्या स्वीडनाच्या 2 दिसांच्या भोंडेर गोटनबगात पावले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सर्वोच्च न्यायालयाच्या दुरुस्ती अध्यादेश 2026 जाहीर करून सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांचा आकडो 33 वयल्यान 37 मेरेन वाढोवपाक मान्यता दिल्या. वन नेशन वन वेचणूक विधेयकाचेर संयुक्त संसदीय समितीन काल बेंगळुरूत राजकीय पक्ष कायदेशीर नागरी समाज हांचे कडेन सल्लो घेतलो. मध्य प्रदेशांतल्या धार जिल्ह्यांतल्या भोजशाला संकुलांतल्या स्मारकांत हिंदूक पुजे खातीर आनी हेर कामा खातीर अनिर्बंध प्रवेश मेळा. शेतकी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी एकत्रित शेतीच्या व्यापक प्रसार आनी विस्ताराचेर खाशेलो भर दिला आनी शेतकारांक वेव्हारीक रितीन आपणावपाक प्रोत्साहन दिवचे अशें सांगलां. मोलादीक धातूंचेर कस्टम शुल्क लायल्या उपरांत कांय दिसां भितर सरकारान रुपयाचेर आयात बंदी घाल्या. राष्ट्रीय राजधानीतल्या विमानन टर्बाईन इंधनाचेर जावपी मोल वृद्धीत कर 25% वेल्यान 60% उणो करपाचो म्हत्वाचो निर्णय दिल्ली सरकारान घेतला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईन अंदू जुलयच्या 1 तारखेसावन सुरू जावपी 10व्या वर्गातल्या विद्यार्थ्यांखातीर 3 भासांचो अभ्यास सक्तीचे केला. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच अणकारक पदाखातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीदर आसप गरजेचे, पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून 2026 आसा. भारतीय हवामान खात्यान आयज नेतृत्व पावसाळे अरबी दर्याच्या कांय वाठारांनी बंगालाच्या खाडीन अंदमान दर्याच्या जायत्या वाठारांनी आनी निकोबार जुव्याचेर पावला अशें सांगलां. बॅडमिंटनान आयज बँकॉकान जावपी थायलंड ओपनाच्या दादल्यांच्या डबल्स फायनलीन सात्विक सैराज रांकी रेड्डी आनी चिराग शेट्टी ही भारतीय जोडी लिओ रॉली कार्नांदो आनी डॅनियल मार्थीन या इंडोनेशियन जोडी आड खेळटल. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

ऐकुप्यानो तुम्ही ऐकतात चित्रसंगीत ही कार्यावळ. ऐकूया अलका याग्निक, कुमार सानू आणि उदित नारायण हांचो जोड आवाज दिल है तुम्हारा या फिल्मा खातीर. समीर हांची गीतरचना, नदीम श्रवण हांचे संगीत.

आयकुपेनो तुम्ही ऐकतात चित्र संगीत ही कार्यावळ. आम्ही उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान. सकाळची 9:22:30 जातात. ऐकूया धडकन या फिल्मा खातीर हे गीत.

0: नमस्कार ऐकूप्यानो, खळार मळार या कार्यक्रमात प्रसन्ना टिमले आणि संख्या त्यांनी सादर केली ही कार्यावळ तुमच्या मुखार दवरता. कार्यावळीत वाटो घेवपी भुरगे आसा बाब दिगज बेणे, बाब राज लोटलीकर, बाब शरमत रायकर, बाब दायलन वाज आणि बाय राणे गांवकर.
1: काश्मीराक भारताचो नंदनवन म्हणतात आणि आमच्या गोयाक कोंकणाचे नंदनवन म्हणतात. पाशवीच्या शेता आणि झाडा, तांबडी गुल्ल माती आणि दर्या देगो, देवळा आणि इगर्जो हाणी भरिल्ले गोय सगळ्या संसारभर फामाद.

0: घरातले दूध पिता तर?
1: काका हे मिताली अशेच किदे तरी उलोन पचकायता। काल टीचरीन हाका विचारले महात्मा गांधी कोणे मारलो, जाल्यार हाणे भिवन सांगले हांवें मारू ना। अव चिन्न खंयचे?
2: काका हांव समजू शकता रे ही मार्गाय, जोडी नासतना लेगीत म्हाका समजूक लागला ह्या मार्गायचो अर्थ। तुमका तर खूब फरक पडटलो न्ही काका?
3: हय तर, आरे ते दीस म्हळ्यार काणयोश्यो दिसतात। बोल्सांत पयशे नासून लेगीत आमी तृप्त आशिल्ले। एक रुपयान घेतिल्ले ते तोप भर जाताले। ते दूद आनी त्या दुदाची ती साय आज मेरेन याद येता। 2 रुपयान घेतिल्लो तो नुस्त्याचो वाटो घर भर लोकांनी खावून सुणी माजरां लेगीत खुशाली जाताली। अर्धा दीस म्हूण पोटाची राखण करपी तो 4 अण्याचो पाव, तान भागोवपी तो 4 अण्याचो आयस्क्रोट, सगलो सगलो इतिहास जालो।
0: खरेंच काका, कितली मार्गा ही। म्हाका तर एक एक दिसा म्हज्या पापाची खूब काकूट दिसता।
2: काकूट कित्या रे?
0: कित्याक म्हणजे मम्मी ताका हे हाडूक ना ते हाडूक ना म्हूण बोळ मारता। मेजार तर लायटीची, टेलिफोनाची, नळाची बिलां वाडटात, ताका लागून पप्पा चड पगाराची नोकरी सोदता।
2: म्हज्या घरांत तीच रे बाबा परिस्थिती। पयली बाबा 2 दिसांनी विस्वण हाडटालो, पूण आज काल फक्त ते आनी बांगडे आनी ताल्लेच येतात घरांत।
0: आमच्या घरांत राज्याचो गुस्की मुसा येता।
1: पळय मदींच पचकायले, तू मातशे ओगी बस पळया।
2: म्हजी मम्मी सदांच रातचे न्हिदतना म्हाका आनी पप्पाक पेलो भर दूद दिताली।
0: मागीर
2: आनी कितें, आतां ती म्हाका दिता म्हणटा। ह्या मार्गायेर दूद इतले दिवपाक परवडना, मागीर हांवूच म्हाका आवडना म्हणटा आनी पप्पा दिवपाक लायता।
1: पूण काका आमची देशाची इतली प्रगती जावून लेगीत ही मार्गाय कित्याक? आज शेतान भाजी जायना फुडें बाजारांत पावपाक ट्रक आसात, जोता जाग्यार ट्रॅक्टर आसात, बँको आसात, मागीर ही म्हारगाय कित्याक?
3: तूं म्हणटा ते सगळे सारके आसा रे बाबा। बांय भर उदक आसा पूण उदक काडपाक राजुना म्हणटात, ती गत जाल्या भारताची। तातूं नळस, राजकारण्यांनी लोकांक पिशांत काढून फकत आपली मतां सांबाळी, भांगर पिकोवपी शेतां पुरून काँक्रिटाची जंगलां उबारली, आनी कितें सांगू रे तुका।
0: पूण काका हाका उपाय कितें?
3: हाका उपाय म्हणजे तुमी।
4: म्हणजे आमी?
3: हय तुमी आयची नवी पिळगी। आमी जे सुदारूंक शकले ना ते हांव मानता, तुमी आयची पिळगी हे जाग्यार घालूंक शकतात। पळयात दशा देशाची, हाचेर खूब विचार करात। घर तशें देश म्हणून विसरू नाकात। आमी जाले म्हातारे जाणटेपणान पूण तुमी उजवाड दाखयात। देशा खातीर स्वार्थ करिनासतना घर म्हणून वावरात, शक्य जाल्यार भ्रश्टाचाराची बी मुआन साकून हुमटायात, मागीर पळयात हो देव देवतांचो देश तुमच्या मुखार कसो आसता तो।
0: आयकात खबर सांगता आदली, 5 रुपया दिल्यार तांदूळ मेळ्ळो पायली, वयता थंयसर मार्गाय मुरे वाडली, कितलेच पयशे आसल्यार वळस जाता खाली, आदले पदर गावत बोबो हातात घेवन दाडो, 1 आडो दिल्यार येदो बेळो उडो, बारगायेचो उजो तरकारेचो धंदो 35 ते 70 रुपया किल जाला कांदो, दिसतीस बरेच वाडटा भांगार, आदी आसले 50 रुपया आता 20 हजार, मायपाय चित्ता चोडाक करू काजार, मारगायेचे चितल्यार जीव जाता फुगार, आता कितें घे कितें ना पिरेस ना सारको, पयशे कबर मुनीस आता कडको, आयज जो मेंढा 1000 रुपया मिटर कुडको, हे चितूर काळजाक बगता रे दोक।
5: ह्या नाटकुल्यांत आमकां मार्गायेचेर उपाय कितें हाचो थोडो तर अर्थ कळ्ळो न्ही रे राज?
0: हय आमी सगळ्यांनी सोपूत घेवया।
4: आमी आमच्या देशाच्या उदरगती खातीर वावुरतले, भ्रष्टाचाराक केन्नाच साथ दिवचे ना।
1: आता हांव तुमकां एक काणी सांगतलो।
0: सांग।
1: जी मम्मा म्हाका सदां न्हिदतना सांगता ही म्हाका।
4: सांग बेगीन सांग।
1: म्हजे काणयेचे नांव आसा भिलू वता बाजारांत। सकाळ धरून पावस पडत आशिल्लो, आता मातसो तरी आसरचो जाल्लो। जनेलात बसून भिलूबाय सामके वाजेले, लेवून ताचे आम सामके ओले जाले। मातसो दळो लागता म्हळ्यार मार्गा वयल्या येताल्यो वताल्यो मोटरी, स्कूटरी, ट्रंक हांचो हॉर्न आनी व्हडलो

परतताली, ती सदाचशी येतली अशी सगळी समजताली। आमोरीच्या पारार दोन शेवणी परतताली, ती सदाचशी येतली अशी सगळी समजताली।

0: रावलं. चला चालातली आरमार आपल्या चावेत उक्ती केली. भितरले सगळे सामान उस्तिले. बरी बरी मुस्तायकी चांदीची आयदला भांगरा वस्ती सगळी एका पोटलेत मांडली. आली फाटीर मारली आली तो कायच आवाज करी नासतना जनेलातला उडी मारून पसार झालो. तरी अब्दुला काय चुलो ना ओगी रावलो. ताका अजाप झाली. आपुणी ओगी राहू शकता मन तो सामको खुशी झालो. सकाळी सगळे घर जागे झाले. ते तागेल्या आवयच्या किचेन आरमार उक्ती पळवत आणि वस्तू ना ते पळवत तिने भयात चिची मारली. सगळ्यांनी एकदम अब्दुला किचाले. अरे तू रातभर हंगाच असतला, हे कसे झाले, चोरी कशी झाली? पण तो तोंडात बोट धरून मुमुर्ख्याली हसत ते हसता ते पळवत आवय रागान पिशी झाली. ती रागान घरातल्या सांदी खुटारी घेऊन आयली. तिने म्हणे, हे पण जर तू आता तोंड उघडना जाल्यार तुझे तोंडच फोडटा. त्या बाय अब्दुल्ला वडल्या वडल्या रडूक लागलो आणि म्हणूक लागलो, हा उलयता म्हण कालूच तू म्हज्या तोंडाक कुलूप घालूक सोदताली. म्हण काल चोरात जाल्यार फोडले, हांव काय चुलो ना. ताणें घरांत येवन आरमार फोडली, हांव काय चुलो ना. ताणें घरांत येवन सामान काढून पोटली मारली, हांव काय चुलो ना. ताणें पोटली घेवन फुज्जो मारली, तरी हांव ओगी रावलो, काय चुलो ना. आणि आता तू म्हाका शाबासकी दिवची सोडून साली खुटारीन मारूक सोदता वय? तागेला तो अवतार आणि उतरा ऐकून आवय सकस सगळ्यांनी कपलार हात मारलो.
1: आता आम्ही धाव

0: उठ उठ सॅमी.
1: ऐकूया रोज फनसांचो आवाज. ऐकू पेनो, तुम्ही ऐकतात कातारांची कार्यावळ. तुम्ही ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादय चॅनल.

ऐकूपेनो, तुम्ही ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचं महादेव चॅनल. 10 वरां जाऊन 23:55 जातात. तुम्ही ऐकत आली कातारांची कार्यावळ. मुखार ह्याच कार्यावळीन ऐकूया ॲलिस्टन हांचो आवाज.

आयकुप्यानो, कातारांच्या कार्यावळींतलें निमणें गीत तुमकां आयकुपाक दिता बँड्रा फेस्ताक. ग्लेन वाझ हांच्या आवाजांत तुमी आयकतात कातारांची कार्यावळ. ग्लेन वाझ गायता बँड्रा फेस्ताक.

ऐकुपेनो इथल्यान आयची कातारांची कार्यावळ हांगाच सोंपता आणि आता ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. आयच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यावळीन तुमका ऐकुपाक मेळटले शरद गोखले हांच्या गायनान राग भोपाल तोडी आणि ताच्या उपरांत राग जौनपुरी. तर वेळ झाल्लो आसा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यावळीचो. तुम्ही ट्युन इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचो मादय चॅनल.

आयकुप्यानू हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ इतल्यान सोंपता. बरोबर 11 वरांचेर आयकुपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत जावपी हिंदीतल्यान खबरो.

ऐकबेनो, तुम्ही ऐकता 233 अंश एक मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्जाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल. वरां जाल्यात बरोबर 11:05. गाता रहे मेरा दिल ह्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक येवकार. गाता रहे मेरा दिल ह्या कार्यावळी

ऐकबेनो, दामिनी या फिल्माच्या गीता वांगडा आमची गाता रहे मेरा दिल ह्या कार्यावळीची सुरवात जाल्ली आसा. कुमार सानू आणि साधना सरगम हांच्या जोड आवाजांत तुम्ही हे गीत ऐकले. नदीम श्रवण हांचे संगीत आशिल्ले. समीर हांचे बोल.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.
4: आयकवेनो गाता रहे मेरा दिल ह्या कार्यावळीत मुखार ऐकूया डर फिल्मातले हे गीत उदित नारायण आणि सांगात्यांच्या आवाजात शिवहरी हांचे हे संगीत असा आनंद बक्षी हांचे बोल.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: अगवेनो गाता रहे मेरा दिल या करवळीत मुखार ऐकूया बाजीगर फिल्मातले हे गीत कुमार सानू आणि अलका याग्निक हांच्या आवाजान अनु मलिक हांचे हे संगीत साथ.

आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा। तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात। आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा।

ऐकबेनो राजा बाबू या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजान आनंद मिलिंद हांचे हे संगीत आशिले समीर हांचे बोल.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
2: ऐकवेनो, तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादय चॅनल. वरा झाल्यात 11:40 गाता रहे मेरा दिल या कार्यावळीत मुखार ऐकूया दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या फिल्मातले गीत आशा भोसले आणि अभिजीत हांच्या आवाजान. जतीन ललित हांचे संगीत असा, आनंद बक्षी हांचे बोल.

0: अरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
1: अगो गुळ्यो सोपल्यो मुगो त्यो.
0: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
1: किदें?
0: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अश्यो दोन बालद्यो आसात. किदें कळें सांग?
1: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अश्यो दोन बालद्यो.
0: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखद्यांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
1: हा करता.
0: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
1: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
0: स्वच्छता ही सेवा.
2: ऐकवेनो गाता रहे मेरा दिल या करवरीत मुखार ऐकूया रंगीला फिल्मातले हे गीत.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

अगर बनो वे जाला गाता रहे मेरा दिल या कार्यवरीचे निमणे गीत ऐकपाचे या गीता वांगडा आमची कार्यवर सोंपता. निमणे गीत असा बॉम्बे फिल्मातले हरिहरन आणि कविता कृष्णमूर्ती हांच्या आवाजान ए आर रेहमान हांचे संगीत असा मेहबूब हांचे बोल.

एक वर 5 मिनटाची रायकोपाक रावात कांदळा वावळा ही कार्यवळ. एक वर 45 मिनटाचेर सदाफुली. दोन वरां 30 मिनटाचेर हिंदी चित्रपट संगीत.

5:28 आमची सांची सभा सुरू जाता। पहिले सुवातेक म्हळ्यार 5:30 आयकुपाक रावात युववाणी ही कार्यावळ। आयच्या युववाणी कार्यावळीत आयकुपाक रावात प्रणिता रेडकर हांचे उलोवप गोंयची अस्मिताय ह्या विशयाचेर। सवरा 15 शब्दुली। सवरा 35 तुमची आवडीची कार्यावळ म्हळ्यार कातारांची कार्यावळ।

7:30 चावडीर ही कार्यावळ। आठ 15 मिनटांचेर गीत गजल। धा वरांचेर राष्ट्रीय संगीत कार्यावळ।

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

0: ऐकवेनो अस्तुरी कारेवळ खासा बायलां खातीर आमी घेवन येता. आयच्या यशस्विनी वळेरेंत आयकुपाक रावात बाय निर्मला अर्जुन शिरगांवकर हांची उशा नायक हांणी घेतिल्ली मुलाखत.
1: नमस्कार. यशस्विनी हे वळेरेंत सगळ्यांक मायेमोगाचो उर्बेभरीत येवकार दिता. हांव उशा. भयणीनो, यशस्विनी हे वळेरे मार्फत आमी प्रत्येक क्षेत्रांत कार्यक्षम आणि कार्यशील अशा भयणींची वळख करून दिता. तर आयज लोककला ह्या मळाचेर आयज समृद्धपणान वावरूपी अशीच आमची एक भयण निर्मला अर्जुन शिरगांवकार हांकां आमी आमंत्रित केला. तांच्या जीवन प्रवासाविशी तांच्या तोंडातल्यानच आमी ऐकूया. नमस्कार निर्मला बाय.
2: तुमकां बी नमस्कार.
1: यशस्विनी हे वरेंत तुमकां येवकार. निर्मला बाय, आमी आयकलां की ज्यो गोंयच्यो आमच्यो पारंपारीक लोककला पळय आसा तांचे संवर्धन करपाचे काम तुमच्या मार्फत जाता. तुमची वळख ही एक लोककला संवर्धन करपी महिला अशीच न्हय जाल्यार प्रत्येक क्षेत्रांत तुमी कार्यरत आसा. तुमी शिक्षण दानाचे काम तुमी केला. तुमी एक बऱ्यापैकी रांदपी, पाककला तातूंतय तुमची यशस्वी अशी वाटचाल आसा. तेच वांगडा लग्नांनी होव्यो म्हणटा, फुगडी गायता, ह्या सगळ्यांचो ग्रुपूय तुमी आयोजित करतात. तर आयज आमकां तुमच्या ह्या प्रवासाविशी थोडेशें जाणून घेवपाक जाय. सुरवात करुया. आमकां सांगात, भजन, धालो, फुगडी ह्या क्षेत्रांत तुमकां रुची कशी आयली?
2: ल्हान आसतना आमी आमच्या माहेराक सगळी जाणट्या मदीं
1: तुमच्या फुगडी घालताले.
2: माहेर आमचे हळदणा कारणा आणि सगळी जाणटी आमची बायलां चुलत्यो म्हणून म्हणजे आई चुलत भयणी सगळी जमन आमी फुगडी घालताली. आणि व्हडली बायलां कितें करताली, आपल्या मदीं आमकां घेयनासली ती आमकां मदीं फुगडी घालपाक लायताली.
1: भुरग्यांक
2: मदीं फुगडी घालपाक लायताली. आणि व्हडले व्हडले बायलांची भायर सून रांग आसताली. आमी आपली बरीच नाचताली, कशी पावली चुकता कितें काय पळयनासली पूण घालताली फुगडी. आणि ते घालून घालून आमकां मागीर सवय जाली फुगडी घालपाची आणि आमकां रुची निर्माण जाली. आणि हळूहळू मागीर आमी बी घालपाक लागली. आमची जशी जाणटी एक्सपायर्ड जायत रावली तशी तशी आमी कमी जायत रावली तशी आमी भयणी सगळ्यो व्हडली जाली. आणि आमच्या चुलत भयणी बी आमी न थांबता एक अर्धेन तास तासन तास सुद्धा केन्ना केन्ना आमी फुगडी घालीत रावताली. आणि दमन असली केन्नात हे व्हडले आमचे.
1: तुम्ही जी फुगडी आमकां सांगता ती चौथी वेळावेली?
2: हा, चौथी वेळावेली. आणि मागीर हायेन हळूहळू धालांक वचपाक सुरवात केली.
1: खंय ते धालाच्या मांडार?
2: हा, धालाच्या मांडार. कितें आले, चोडणा म्हाज्या मामाले घर चोडणा हांव कितें करताले, सांचे शाळा सुटली काय होडयेन बसप आनी एकटेच मामागेर वचप. आमाडे आमाडे म्हणटा पळय थंयसर तार आसली आनी ते तारीन वचप मामागेर आनी रातचे रावप. रातभर धालो खेळ्यो काय सकाळी उठून मागीर परत शाळेक येवप. अशें कितलीशीच वर्सां हांव वर्सान वर्स वयताले. म्हाका खूब आवड आसली धालो पळोवप.

0: ना रातचे अकरांक येवप 12 येवप टायम नासलो.
1: टायम ना.
0: पुणून प्रत्येकाच्या घोवांनी मात हेल्प केलो. आ
1: आ
0: कोणाच्याच घोवांनी केन्ना तापूंक ना,
1: तापूंक
0: तुम्ही
1: ना.
0: बाबा गेल्ली केन्ना,
1: हय
0: येतात केन्ना अशें कोणेंच म्हणूं ना. प्रत्येकाच्या घोवान
1: सजमून
0: प्रतिसाद दिलो,
1: घेतले. हय
0: सजमून घेतले. आणि म्हणूनच तर आमी इतली वर्सां आमची ग्रुप चलोवपाक
1: हय
0: शिकली.
1: हय आम्ही तुमच्या ग्रुपाची इतली व्हडवी गायकल्या निर्मला.

0: आणि बरे फाटीर म्हाजे हात मारून बी म्हाजे कौतुक केले, तेंका आवडले. तशेंच मंगलाष्टकाय हांव म्हणपाक जाणा, 5 मंगलाष्टकां म्हाका तोंडपाठ आसा. गांवान वयतात, आतां खंय खंय आफयतात आमकां गांवान. आमी दोगां चौगां जाणां वयता, किंवां दोगां जाणां सुद्दां वयता, म्हाजे जाव आनी हांव सुद्दां वयता खंय गेली जाल्यार. म्हणजे सगळ्यांकूच येवपाक मेळना पयस न्हू. जेन्ना गेली हळदीक जाल्यार एक आदेश भर तरी उरली थंय. प्रत्येकाच्या घरान काम असता, किती असता. हांव फ्री आहा म्हणून सगळीच फ्री नसता.
1: हय, आम्ही हेवूय ऐकला निर्मला बाय की हे तुम्ही जेव्हा लग्नाच्यो होयो म्हणून वता, हळदी कडे वता, त्यांना मानधनाची अपेक्षा करिना.
0: ना ना,
1: हाच्या फाटल्या तुमचा हेतू किती?
0: हेतू म्हणजे म्हाका लोकांक सांगपाक जाय, आमची परंपरा तिगोवन दवरपाक जाय. हे म्हणपाक खरें येवपाक जाय आताच्या पिळगेक. आताची पिळगी किती करता, फक्त ते साखर पुडे म्हणून करता, खंयचे हळदी समारंभ म्हणून करता, आनी व्हडले रिकॉर्डी घालतात, डिस्को नाचतात, आनी कितें करतात. साखरपुड्यांक ते विचित्र डान्स दवरता, आनी कितें दवरता. म्हाका ते आवडना, कित्याक ते डान्स बीन्स ते आसात म्हणटू, पूण ही आमची परंपरा तुमी केन्ना चलयतली अशें दिसता म्हाका. म्हणून हांव मुद्दम वयता, म्हाजो टायम काडून वयता. आरे ते डान्स करपाक, हे करपाक, तो साखरपुड्याचो खर्च करपाक तुमकां कितलेशे तुमी हजारांनी लाखांनी पैशे मोडटा. आमकां तर कांयच नाका, आमी फुकट हे करता न्हू. ते तुमकां नाका फुकट, ते जाल्यार ते साखरपुडे अरेंजमेंट करूंक, हॉलांनी हे करूंक तुमकां पैशे आसा तुमचे कडे. आनी पैशे ना म्हणून रडटा, जाल्यार ते पैशे तुमी खंयचे मोडटात तर. आमकां आफयनान तुमी, हे चितिनान तुमी, आमची बाबा कला टिकोवन उडोवंक जाय हे चितिनान तुमी. म्हणून आमी मुद्दम वयता.
1: बरें दिसले तुमी पोट तिडकीन उलयतात, कारण तुमची एक तळमळ आसा की हे सगळे फुडें उरपाक जाय. आणि हे फुडें आमी भुरग्यांनी समज आमच्या वेले ना जाल्यार ते खंय तरी ना
0: जातले, शेणटले.
1: बरोबर, तुमचे हे विचार आमकां आवडले. निर्मला बाय, तुमकां गोंय सरकारचो कला आणि सांस्कृतिक खात्या मार्फत 2019-20 वर्षाचो कला गौरव पुरस्कार प्राप्त झाला, त्या खातीर तुमचे अभिनंदन. ह्या पुरस्कारा विशी तुमकां जेन्ना कळ्ळे तेन्ना तुमचे कशे मन, तुमचे कशे आनंदान भरले सांगात आमकां.
0: हो कला गौरव कित्याक मेळ्ळो, तर हायेन अशे खुबशे प्रोग्राम केल्ले, खूप केले कार्यक्रम आमच्या ग्रुपाक व्हरून, आणि वचत थंयसर आमच्यो स्पर्धा घेतल्यो, आणि कार्यशाळा घेतली हायेन. धालांची, धालो आणि लग्नाच्यो होव्यो ही कार्यशाळा शिकोवपाक मुद्दम कार्यशाळा. म्हाका पैशे ना मेळ्ळ्या उपकारता, म्हाजी तशी पैशांची अपेक्षा नासली. म्हाका फक्त म्हाका शिकोवपाक जाय आसले बायलांक. येयना न्हू बायलांक, थोड्यांक, सगळ्यात बायलांक येता अशें ना. तेंका शिकोवपाक अशी तळमळ आसली म्हाजी, म्हणून हायेन ते आता हायेन 2-3 कडे घेतल्यो क्लासी, कार्यावळी, कार्यशाळा 2-3 कडे घेतले धालांच्यो. आणि ते शिकयल्या नंतर बायलांक येवचे, आणि म्हाका इतले बरे कळटा म्हणून म्हाका सुद्धा एक पुरस्कार मेळचो अशी आशा झाली, म्हाका इच्छा झाली म्हाकाय पुरस्कार मेळचो.
1: गजाल न्ही, आपले कौतुक केले, बरे दिसता.
0: हांव इतले करू शकता जाल्यार म्हाका गोवा सरकार कित्याक पुरस्कार दिना असे म्हाका दिसले. म्हणून हायेन फॉर्म भरले आणि ते म्हाजे पासही केले त्यांच्यानी.
1: कारण तुम्ही योग्य व्यक्ती आशिल्ल्यो न्ही ताचे खातीर. निर्मला बाय, गोयातले जे पारंपारिक लोकगीतां आसा, फुगडी म्हणा, धालो म्हणा, लग्नांच्यो होव्यो म्हणा, ह्या तिगायकूय एकठांय करपी तुम्ही येदोळच्यान म्हणटाली न्ही, आम्ही बरोवन काढले, तुम्ही पुस्तकाचो उल्लेख करताली, त्याच पुस्तका कडेन हांव येता. ह्या तिगांचो संगम दाखोवपी त्रिवेणी संगम हे पुस्तक तुमचे प्रकाशित केल्ले आसा, आणि आमच्या गोंय सरकारच्या कला आणि सांस्कृतिक खात्यान ते प्रसिद्ध केला. तर ह्या पुस्तका विशीं थोडेशे सांगात, किती किती आसा तुमचे, किती किती आसपावता ह्या पुस्तकात.
0: ह्या पुस्तकान त्रिवेणी संगम म्हणजे 3 प्रकारचे लोकसंगीत आहात भीतर. एक धालो, सुरवातीक हांवेन धालो बरयल्या,
1: आणि ह्यो सगळ्यो परंपरेतल्यान चलत येवपी
0: परंपरीक सगळ्यो, म्हणजे माझे स्वतःचे न्हू, पण जे ऐकले
1: ऐकले
0: संग्रह करून हांवें बरोवन दवरून तो प्रकाशित केला. मागीर फुगड्यो आमी ल्हानपणी घालताली त्यो, आणि ऐकल्ल्यो अशे प्रकार विकार सगळे दुसरे. आणि तिसरे लग्नाच्यो होव्यो सुरवातीक पासून निमाणे मेरेनच्यो सगळ्यो, आणि यात

0: आमच्या गोंयचेर जांची सासार आसा अशा सगळ्या देवताईंचे नाव तुवें घेतले, आमी तृप्त झाली. आकाशवाणीचेर तुम्ही मुजरत आयल्यो, तुमच्या मनातले आमचे कडे उलयले, आमकां खूप खूप बरे दिसले. निर्मलाबाय, तुमच्या फुडल्या प्रवासाक आमी तुमकां खूप खूप यश हांवंड येता. तुमकां बरे बरे आयुष्य आणि निरोगी असे जीवन तुमकां मेळचे म्हणून मागता.
1: आणि तुम्ही म्हाका मुद्दम आफोन, माझी प्रसिद्धी जावपाक जाय म्हणून म्हाका आफयल्या बद्दल हांव तुमचे खूप खूप आभारी असा.
0: चढ आणि चढ देव बरे करू तुमकां.
2: तुमकां बी देव बरें करू. आगपेनू, लोककला संवर्धना खातीर आमची संस्कृती आणि परंपरा तिगून उरता. लोकगीतां, नाच, नाटकां हाच्या वरवीं आमच्या पुर्वजांचो इतिहास आणि तांचे विचार मुखेवेल्या पिळगे मेरेन पावोवपाक मदत जाता. आशा करता आयची यशस्विनी वळेरेंत बाय निर्मला अर्जुन शिरगांवकर हांच्या मुलाखतींतल्यान तुमकां प्रोत्साहन मेळ्ळां आसतलें. अस्तुरी कार्यावळींत ह्या खिणाक घेवया ल्हान विसो. विसवा उपरांत आयकुपाक रावात सोबीत कोंकणी गीता.
3: ये तुम्हारे नाम इतनी भी क्या जल्दी थी? अरे और छोटी, ये तुम्हारे नाम और ये मेरी गुड़िया के नाम.
4: पर दादी, आपके नाम?
5: सब कुछ मैंने बैंक, लॉकर, फिक्स डिपॉजिट सब में इन्हें ही तो नॉमिनी बनाया है. कल जब मैं ना रहूं तब पैसे मिलने में इन्हें आसानी हो.
3: शुभ शुभ बोलो.
4: क्या
5: आरबीआई कहता है?
6: जानकार बनिए, सतर्क रहिए.

0: नमस्कार, हांव चंद्रिका पाडगांवकार, गोंयची एक साहित्यीक. अंदू वर्सा आकाशवाणी पणजे केंद्र 90वें प्रसारण वर्स मनयता त्या निमतान हांव केंद्राक मना काळजान सावन परबी भेटयतां. फाटली 90 वर्सां सातत्यान तरेकवार कार्यावळींची परवणी घेवन आकाशवाणी दीसभर आमची मना रेजोवपाचे कार्य करीत आयल्या. ताज्यो ताज्यो खबरो, संवाद, साहित्य, संस्कृती, संगीत आनी तरेकवार विशयांचेर म्हायती सातत्यान दीत आयल्या. शुभप्रभात अस्तुरी कार्यावळींत अस्तुऱ्यां खातीर खाशेले कार्यक्रम, युवाणींत मेळटात युवकांक उदरगतीचे मार्ग, खळार मळार किलबील भुरग्यां खातीर स्पेशल, संजीवनीत निरोगी जिविताचेर मार्गदर्शन, सगळ्यां खातीर कार्यावळी आकाशवाणी वेल्यान प्रसारीत जातात. अशा ह्या आकाशवाणी केंद्रा वयल्यान म्हज्योय कविता, गीतां, नाटकुली रसीक श्रोत्या मेरेन पावोवपाचे भाग्य म्हाका लाभले. म्हज्या साहित्यीक वावराची दखल आकाशवाणीन घेवन म्हाका प्रोत्साहित केला त्या बद्दल आकाशवाणीचे हांव उपकारी आसाच. आनी त्याच भावनेन परतून एकदा 90वें प्रसारण वर्सा म्हज्यो शुभेच्छा आनी परबी आकाशवाणीन भेटयता.
1: आयकवेनो परतून एक फावट अस्तुरी कार्यावळी तुमकां सगळ्यांक येवकार. अस्तुरी कार्यावळींत मुखार आयकुया नेहा राजपाल हांच्या आवाजान हे गीत, चंद्रिका पाडगांवकर हांचे हे बोल असात, अजय नायक हांचे संगीत.

चला अस्तुरी कार्यावळीचे निमणे गीत ऐकपाचे. या गीता वांगडा आमची कार्यावळ सोपता. निमणे गीत असा दर्शना मणेरकर आणि मधुमिता महात्मे हांच्या आवाजान. बाकी बाब बोरकर हांचे बोल असतात. अशोक पत्की हांचे संगीत. या गीता वांगडा आमची कार्यावळ सोपता. बरोबर 1 वराचेर तुमकां ऐकोवपाक मेळटली दिल्ली केंद्रावेल्यान संक्षिप्त करपी हिंदीतल्यान खबरो आणि 1 वरां 5 मिनटांचेर कोंकणीतल्यान खबरो. आशा करता आयची अस्तुरी कार्यावळ तुमकां आवडला आसतली.

नमस्कार, हांव मानसी वाळवे. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज 2 दिसांच्या स्वीडन भेटे निमतान गॉथनबर्गांत पावतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 31 मे 2026 दिसा आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान लोकांमुखार आपले विचार मांडटले. हो ह्या म्हयनाळ्या कार्यावळीचो 134वो वांटो आसतलो. अंदमान आनी निकोबार द्वीप, अस्तम बंगाल, सिक्कीम, तमिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे आनी दक्षिण कर्नाटकांत येता ते फुडले 3 ते 4 दीस नेटान पावस पडटलो असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, ओडिशा, रायलसीमा, दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश, कोकण, तेलंगणा, हिमाचल प्रदेश आनी उत्तराखंडांत फुडले 2 दीस वारे आनी जोगलासयत गडगड जावपाची शक्यताय आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगला. येरपेदू तिरुपती जिल्ल्यांतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नॉलॉजी तिरुपतींत युवा संगम एक भारत श्रेष्ठ भारत कार्यावळीच्या 6व्या पावण्याचें उक्तावण जालें. आयज सकाळी मध्य प्रदेशांतल्या रतलाम हांगा एक गंभीर रेल्वे अपघात जावपाचो टळो. तिरुवनंतपुरम हजरत निसामुद्दीन राजधानी एक्सप्रेस गाडी क्रमांक 1 2 4

शापोव्हाकोव्हचा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवलाय. टेनिसमध्ये पोर्टुगल एटीपी चॅलेंजर्स स्पर्धेत भारताच्या सिद्धांत बाठियानं बल्गेरियाच्या अलेक्झांडर डोन्स्कीच्या साथीनं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. पोर्टुगलचा डियागो परेरा आणि स्पेनचा डेव्हिड वेगा हर्नांडेझ या जोडीला त्यांनी सरळ सेटमध्ये हरवलं. सिद्धांत बाठियाचं एटीपी चॅलेंजर्समधलं हे तिसरं विजेतेपद आहे. आफ्रिकेत कांगो आणि युगांडामधल्या इबोला या आजाराचा उद्रेक ही आंतरराष्ट्रीय चिंतेची आणि सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी असल्याचं डब्ल्यूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केलं आहे. इबोला या आजाराचे आतापर्यंत 300 जास्त संशयित रुग्ण तर 88 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी आज हे घोषित केलं. मात्र इबोलाचा उद्रेक अद्याप कोविड 19 निर्माण झालेल्या जागतिक आणीबाणीचे निकष पूर्ण करत नसून आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याची आवश्यकता नसल्याचं डब्ल्यूएचओनं म्हटलंय. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान द्वीप समूह आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागात आगेकूच केली. त्यानुसार या महिन्याच्या 26 केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होईल अशी शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भात उद्या उष्णतेची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 सीबीआय कोठडी. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

ऐकबेनो, तुम्ही ऐकता 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादी चॅनल. वरां जाल्यात बरोबर 1:40. आतां ऐकुया आयज वितरावपी कार्यावळींची वळेरी परतून एक फावट. एक 1:45 आयकुपाक रावात कार्यावळ सदाफुली.

ऐकबेनो, तुम्ही ऐकता 233°1 मळ्या 1287 KHz आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल. वरां जाल्यात 1:45 सदाफुली कार्यावळी तुमकां सगळ्यांक येवकार. सदाफुली कार्यावळीचे पयले गीत ऐकुया शान हांच्या आवाजांत.

0: ऐक मेनो हे गीत तुम्ही ऐकले शान हांच्या आवाजात गौराज तलावळीकर हांचे हे बोल आशिल्ले अशोक पत्की हांचे संगीत.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
2: मतीन दवरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सां.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: rnuairpanaji@gmail.com
1: rnuairpanaji@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 जून 2024.
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
4: आकाशवाणी.

ऐका बहनो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यावळीची सुरुवात झाली असा मुल्क ह्या फिल्माच्या गीता वांगडा शफकत अमानत अली हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. अनुराग साकिया हांचे हे संगीत आशिल्ले, शकील आझमी हांचे बोल.

0: ऐकबेनो हिंदी चित्रपट संगीत ह्या कार्यावळीत तुम्ही ऐकले सुरमा फिल्मातले हे गीत. दिलजीत दोसांज हांच्या आवाजान हे गीत आशिले. शंकर एसान लॉय हांचे संगीत, गुलजार हांचे बोल.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दवरात, हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सां.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक म्हायती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क

0: परखड़
1: RNUAIRPANAJI@gmail.com
0: RNUAIRPANAJI@gmail.com अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024
0: जागे तात्पुरत्या करारचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
0: आकाशवाणी
2: आयकवेनू वरां जाल्ली आसा 2:43. तुमी आयकता हिंदी चित्रपट संगीत कार्यावळ. हिंदी चित्रपट संगीत कार्यावळींत मुखार आयकुया लैला मजनू ह्या फिल्मांतलें गीत. जॉय बरुआ हांच्या आवाजान जॉय बरुआ हांचें संगीत आसा. इरशाद कामील हांचे बोल.

0: तुमची सान जानिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा. हॅलो गोंयकारा.
1: आगवेनो वरां जाल्लीं आसा 2:50 आनी तुमी आयकता हिंदी चित्रपट संगीत कार्यावळ. हिंदी चित्रपट संगीत कार्यावळींत मुखार आयकुया हे स्टोरी 4 ह्या फिल्मांतलें गीत जुबीन नौटियाल नीती मोहन हांच्या आवाजान आरगू हांचें संगीत आसा मनोज मुंतशीर हांचे बोल.

नमस्कार आणि योकार 233 अंशिक मीटर 1287 किलो हर्जाचे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माद चॅनल. मग ऐकू प्यानो, आज वार आयतार, तारीख 17 मे 2024, बरोबर 5:29 आणि 30 सेकंद झाले असत आमच्या ह्या स्टुडिओन. आणि हा तुमची आकृती आयच्या ह्या तिसऱ्या सभेत आमच्या सगळ्या मोकळ ऐकूप्याचे स्वागत करता. तुमकां खबर आसतलेंच आयज जागतीक उच्च रक्तदाब दीस. प्रसवाचे तशेंच काळजाच्या भलायकी विशीं लोकां मदीं जागृताय निर्माण करपा खातीर हो दीस मनयतात. नियमीत व्यायाम, संतुलित आहार आनी जेवणा

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान

तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं हवामादळ चॅनल. बरोबर 5:57 आणि 8 सेकंद झाले असतात. काय खेळा भितरच तुम्ही ऐकत आले आकाशवाणी पणजी केंद्रावयल्या वितरीत जावपी मुखेल खबरो. तशेंच बरोबर 6 वरांचे तुमकां आयकुपाक मेळटले दिल्ली केंद्रावयल्यान सहक्षेपीत जावपी हिंदी समाचार. तांचो आस्वाद घेयात.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.
1: मीटर 1287 किलोहर्ट्झचे तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल. तेच बरोबर 105.4 मेगाहर्ट्झचे तुमका ऐकूपाक मेळटा.

आयकुपा रवा शब्दुली ही कार्यावळ बरोबर स वरां जावन 15 मिनटांचे स वरां जावन 30 मिनटांचे राष्ट्रीय खबरो कातारां आयकयात बरोबर स वरां जावन 35 मिनटांचे नाट्य गीत बरोबर 7 जाल्यार 7 वरां जावन 30 मिनटांचे आस्वाद घेयात प्रादेशीक खबरापत्रांचो.

साडेसातांक ऐकुपाक रवात चावडेर 8:05 मराठी वार्ता गीत गजल ऐकायात बरोबर 8:15 जाल्या पावणे 9 समाचार संध्या आणि ताच्या उपरात न्यूज एट 9.

9 वाजून 15 मिनिटांचे स्पॉटलाइट राष्ट्रीय कार्यावळी बरोबर 9:30 राष्ट्रीय संगीत कार्यक्रम बरोबर 10 वरांचे 11 वरांचे ऐकूपा 11 वाजता हिंदी समाचार आणि त्याच्या उपरांत इंग्लिश न्यूज झाल्या बरोबर 11 वाजून 12 मिनिटांचे आयची ही बसका सोपतली आणि ह्यो आशिल्ल्यो मादई चॅनलाचे वितरित जावपी काय मुखेल कार्यावळी.

चौपी काय मुखेल कार्यावळी सध्या तुमका रेनबो सांज ही कार्यावळ ऐकुपाक मेळटली. 7:05 इंग्लिश इतल्या खबरो. बाऊचे बलकाव 7:10 जाल्या बरोबर 8 वरांचे आस्वाद घेयात हॅलो गोयकारा या कार्यावळीचो.

जाऊन 15 मिनिटाचे संडे ऑन द रॉक्स ही कार्यावळ, 10 वाजता जाऊन 5 मिनिटाचे फोन इन, 11 वाजता जाऊन 10 मिनिटाचे सॉफ्ट रॉक ही कार्यावळ झाल्या बरोबर 12 वाजता जाऊन 6 मिनिटाचे आईची तिसरी बसका सोपतली. आणि ह्यो आशिल्लो आईच्या पुराय दिसाक वितरावपी मादय, तसेच FM रेनबो वाहिनी वेल्यो काय मुखेल कार्यावळी.

0: जे कोणी इच्छूक आसा तांणी ह्या जाग्या खातीर अर्ज करचो ही विनवणी.
1: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओवेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात

0: आणि आता वेळ झाला शब्द लिहिया करावळीचो बरोबर. सो मला अजून 15 मिनिटं आणि 16 सेकंद झाले असतात आणि ही वेळ आमच्या ऐकोप्या खातीर घेऊन आयला कार्यावळ शब्दुली. जसे तुमकां खबर आसतले शब्दुली ही कार्यावळ सदांच आमच्या ऐकोप्या खातीर घेऊन येता. तर एक वार अशी मोवाळ सुरबूस कोंकणी गीतां तुमची थाकाय घालोवपा खातीर, तशेंच सांजेच्या चावे वांगडा आमी आयकुया या कार्यावळीचे पयले गीत. स्वप्नील बांदोडकर आपल्या आवाजांतल्यान घेऊन येता या कार्यावळीचे पयले गीत. चला तर आमी आस्वाद घेऊया.
1: Cut it up!

निघतेस तुम्ही ऐका नाही शर्मिला कश्यपांच्या आवाजातलं सोबीत असे गीत, आणि आता तुमच्या खातीर घेऊन येता सरगेस्त आशा भोसले हांच्या स्वरातल्याने सोबीत असे कोकणी गीत.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. केंद्रीय घरमंत्री आनी सहकार मंत्री अमित शहा हांणी एआय आनी डीप टेक हे फुडाराचे अर्थवेवस्थेचे मुखेल खांब अशें म्हटलां. गुजरातातल्या अहमदाबाद शारांत आयज मिलियन माइंड्स टेक पार्क फेज वन आनी ग्रॅमी सिटी कॅम्पस हाचे उक्तावण करताना ते उलयताले. दोन दिसांच्या गुजरात भेटीचेर आशिल्ले श्री शाह आयज गांधीनगरातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनाच्या इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटराचे उक्तावण करतात. तशेंच गांधीनगर पालिका महामंडळाच्या वेगवेगळ्या

0: केक भी बढायगे.
1: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आयज बंगळूर आनी मुंबय हांचे मदीं सुरू केल्ल्या नव्या एक्सप्रेस रेल्वे सेवेक बावटो दाखयलो. ह्या रेल्वेक लागून कर्नाटक आनी महाराष्ट्र हांचे मदीं रेल्वे संपर्क वाडटलो. ह्या वेळार उलयतना श्री वैष्णव हांणी सांगले, दक्षिण आनी उत्तर कर्नाटकांतल्या लोकांची बऱ्याच काळा सावन प्रलंबीत आशिल्ली मागणी आतां पुराय जावपाक लागल्या. तशेंच मंगळूर आनी मुंबय हांचे मदीं वंदे भारत स्लीपर सेवा बेगीन सुरू जावपाची शक्यता आसा अशें तांणी जाहीर केलें. नागरी हवाई येरादारी मंत्री राम मोहन नायडू हांणी आयज दिल्ली सरकारान हवाई टर्बाईन इंधनावयलो मूल्यवर्धीत कर म्हळ्यारूच व्हॅट 25% वयल्यान 60% मेरेन उणो करपाचो वेळार निर्णय घेतलो म्हण सरकाराचे कौतुक केले. सोशल मिडिया पोस्टान श्री नायडू हांणी म्हटला की हवाई वाहतूक क्षेत्र जागतिक पावड्याचेर परिचालन आनी खर्चाच्या दबावाक तोंड दीत आसा. अशा वेळार राज्य सरकारान आखिल्ले अशे उकलिल्ले अशे सक्रीय पावल विमान कंपन्यांक खूप गरजेचो आधार दितले आनी प्रवाशांक विमान प्रवास परवडपी करपाक मजत करतले. केंद्रीय नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी सांगला की भारतान आतां एकाच दिसान 256.4 गॅगावॅट ह्या विक्रमी चडान चड वीज मागणीचे यशस्वीपणान वेवस्थापन केला. एका खबरा दिसाळ्या कडेन केल्ल्या संवादान श्री जोशी हांणी सांगले, सुमार 33% वीज मागणी नवीकरणीय उर्जा स्त्रोतावरवीं पुराय जाता. भारताची वीज मुळावी बांदावळ घटमूट लवचीक आनी फुडारा खातीर तयार जाल्या अशें तांणी सांगले. उर्जा क्षमतायेचो नेटान विस्तार, ग्रीड घटमूट करप आनी देशाच्या वाडीच्या प्रवासाक उर्जा दिवपाक निवळ उर्जेचे वाडत वचपी योगदान हे बदल दाखयता अशें श्री मंत्री जोशी हांणी सांगले. त्रिवेंद्रम नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसाच्या फाटल्या 2 डब्याच्या उज्याच्या घटणुकेची उचेल्या पावड्यावेली चौकशी करपाचो आदेश रेल्वे मंत्रालयान दिला. आयज सकाळी सुमार 5:15 कोटा विभागाच्या नागदा लागसरच्या त्रिवेंद्रम नवी दिल्ली राजधानीन फाटल्यान 2 डब्यांनी उजो लागलो. तातूंत एक गार्ड कोच आनी एक एसी टी ट्रायर आशिल्लो. डब्यातली सुरक्षेची वेवस्था रोखडीच काम करपाक लागली आनी गाडी आपोआप थांबली अशें मंत्रालयान म्हटला. रेल्वेच्या कामगारांनी बेगोबेग फाटले 2 बादित डबे वेगळे केले आनी हे घटणुकेन खंयच्याच प्रवाशाक दुखापत जावंक दिवंक ना. खेळ बॅडमिंटन सर्तीन भारताच्या श्रियांशी वलीशेट्टीन आयज चीनान बाओजी चायना मास्टर सर्तीन बायला एकेरी रुप्या पदक जिखला. बाओजी सिटी जिमनेसियम हांगा जाल्ल्या सुपर 100 सर्तीच्या निमाण्या सामन्यान तिका थळावी खेळगडी आनी एन ची चुआन हिणे 14-21, 6-21 अशी हारयली. हवामान भारतीय हवामान खात्यान अंदमान आनी निकोबार जुवे उपहिमालयन अस्तंत बंगाल आनी सिक्कीम हांगा ह्या सुवातेर पावस पडपाचो अजमास आशिल्ल्यान ऑरेंज अलर्ट जारी केला. हवामान एजन्सी कडल्यान आयज अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय दक्षिण कर्नाटक तामिळनाडू पंडुचेरी कराईकल केरळ माहे लक्षद्वीप ह्या वाठारांनी व्हडा प्रमाण पावस पडपाचो अदमास काढला. फुडले 2 दीस बिहार छत्तीसगड मराठवाडा कोंकण गोंय उत्तराखंड ह्या भागांत जोगलां आनी वादळ वाऱ्या वांगडा गडगड येवपाचो अदमास काढला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.

0: जॅसिंटो वाज हांच्या आवाजांतल्यान तुमी आयकलें संवसाराचें जें कितें आसात, म्हणजे आपलो संवसार. घोव बायलां जर सुखी रावतली जर तांच्यांनी कशें वागपा जाया, भावार्थाचें आशिल्लें हें कांतार. आनी आतां वेळ जाला एक ल्हानसो विसव घेवपाचो. आयकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल.
1: ₹10 लाख की लॉटरी मुझे,
2: फर्जी ऑफर्स से सावधान.
3: RBI कहता है
4: जानकार बनिए, सतर्क रहिए.
5: अरे खय वता इतले ताकतिके?
6: आणि खय? बाजारात.
5: बाजारात? आणि पोती खय? तर
6: पोती पोती त्या दितात मगो फुकट.
5: पहिले ही सवय तुमची, ही सवय सामकी चुकीची. असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या.
6: मागीर
5: बाजाराक वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची, म्हणजे प्लास्टिकचो कोयर घरा येवचो ना.
6: कळ कळ, कपड्याची पोती.
5: से नो टू प्लास्टिक.
0: कातारा या कार्यावळी परतून एक फावट सगळ्या मायमोगाचं योगकार. तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल आणि तुम्ही ऐकतात कार्यावळ कातारा. सगळी जाणां फेस्ताक तुम्ही गेला असतलीच, पण एच ब्रिटन खास करून बांद्राच्या फेस्ताक वचून किती करून आयला ते आयकूया आम्ही या फुडल्या कातारातल्यान.

0: आनी हे जावन आशिले रिटा रोज हांच्या आवाजातल्यान तीन काळजां. कातारा ह्या कार्यावळीचे हे निमणे गीत जावन आशिले रिटा रोज हांच्या आवाजातल्यान. आनी ह्या गीता सांगाताच आयची कातारा ही कार्यावळ इतल्यान हांगा सोंपता. बरोबर 2:58 जाल्ली आसात. कांय खिणा भितरच तुमी आयकतली नाट्यगीत. ही मराठी नाट्यगीतांची कार्यावळ. तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादय चॅनल 233.1 MHz मग 1287 KHz.
1: प्लास्टिका पासून पैस राहूया, प्लास्टिकाचा वापर टाळूया, स्वच्छ आणि नितळ भारत घडवूया. स्वच्छता ही सेवा.

तिन्ही सांजेला जसे दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश, कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनलवर तिन्ही सांजा।

श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही मादळी वाहिनी 233 मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट्स। रसिक हो बरोबर सात झालेले आहेत आणि ह्या दिवे लागणीच्या वेळी आम्ही आमच्या चाहत्यासाठी घेऊन आलो आहोत लालित्यपूर्ण असा कार्यक्रम, अर्थातच नाट्यगीत हा कार्यक्रम। कार्यक्रमास आरंभ करताना आपण ऐकूया उल्हास काळशेकर यांच्या स्वरातल्या हे गीत।

हे होते द्रौपदी या नाटकातील नाट्यगीत आणि आता कृती संगम या नाटकातील नाट्यगीत आपण ऐकणार आहोत. विश्वनाथ बागुल ह्यांचा स्वर असून प्रल्हाद केशव अत्रे यांची शब्दरचना आहे.

आणि हे होते बापूराव पेंढारकर यांच्या स्वरातील शिक्का कट्ट्यार या नाटकातील हे नाट्यगीत होते. आणि आता बाल गंधर्व यांच्या आवाजात हे पुढील नाट्यगीत.

0: साधून पर्यटन व्यवसाय नितळसाण आणि थळाव्यांच्या उपजीविकेकडेन संबंधित आशिल्ल्या प्रश्नांचेर तांणी चर्चा केली. गोंय हे देशातले मुखेल पर्यटन केंद्र असून पर्यटकांक अधिक बऱ्यो सुविधा दिवपा खातीर सरकार बांदिल्लो आसा अशें हे मंत्री रोहन खंवटे हांणी सांगले. बाणावले दर्यादेगेर तांणी जेट स्की रायडाचो अणभव घेतलो. गोंय राज्य फार्मासी काउन्सील आनी गोंय राज्य विभाग तशेंच फोंडे इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन कम्युनिटी फार्मासी विभाग हांच्या जोड पालवान आयज फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरांत फार्मासिस्टांखातीर प्रादेशीक अधिवेशन घडोवन हाडलें. अधिवेशनाचें उक्तावण अन्न आनी वखदां प्रशासनाच्यो संचालिका श्वेता देसाय हांचे हस्तुकीं जालें. हे वेळार वेदीचेर अधिवेशन आयोजन समितीचे अध्यक्ष दोतोर राज वैद्य आनी सचीव रत्नदीप कुडतरकार हाजीर आशिल्ले. वेवसायावरवी उदरगत हे संकल्पनेचेर फार्मासिस्ट प्रॉडक्ट्स ह्या विशयाचेर आधारित हे अधिवेशन जाले. अधिवेशनात गोंय महाराष्ट्र आनी कर्नाटक राज्यातले फार्मासिस्ट फार्मासी मालक तशेंच हॉस्पिटेलिटी फार्मासिस्ट हांचे सयत सुमार 450 फार्मासिस्ट वांटेकार जाल्ले. देशांत कम्युनिटी फार्मासीच्या सरावाचो दर्जो वाडोवप भौशीक भलायकेंत आनी वखदांच्या जापसालदार वापरांत फार्मासिस्टांची भुमिका अदीक प्रभावी करप दुयेतींच्या सेवेचो पांवडो सुधारप ही ह्या अधिवेशनाची मुखेल उद्दिष्टां आशिल्ली. मनोहर पर्रीकार सेवा केंद्राच्या 23व्या स्थापणूक दिसाच्या निमतान आयज म्हापशा भुरग्यां खातीर हॅपी स्ट्रीट ही कार्यावळ घडोवन हाडली. कार्यावळ सकाळी 6 वरांचेर म्हापशेच्या पुलीस स्टेशनात सुरू जाली. कार्यावळीक नामनेचे गायक तशेंच कलाकार अमोल बावडेकर मुखेल सोयरे ह्या नात्यान हाजीर राविल्ले. संबंधित कार्यावळींत 14 वर्सां पिराये खालच्या भुरग्यां खातीर तरेकवार खेळा सर्ती तशेंच सांस्कृतीक कार्यावळींचो आस्पाव आशिल्लो. केंद्रीय घरमंत्री आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी एआय आनी डीप टॅक हे फुडाराचे अर्थवेवस्थेचे मुखेल खाम आसात अशें म्हळां. गुजरातांतल्या अहमदाबाद शारांत आयज मिलियन मायंड्स टेक पार्क पेज 1 आनी ग्रॅमी सिटी कॅम्पस हांचे उक्तावण करतना ते उलयताले.
1: आने वाले 25 साल में जो सेक्टर विश्व की अर्थनीति को विश्व के अर्थतंत्र को दिशा देंगे वो सभी क्षेत्र में आज भारत फाउंडर बनकर अपनी मजबूत उपस्थिति को दर्ज करा रहा है और यही बता रहा है कि भारत का भविष्य बहुत सुनहरा है. एआई और डीप टेक के जो भविष्य है इसके लिए इसके जैसे टेक पार्क बहुत बड़ा काम भी करेंगे और इसको आगे भी बढ़ाएंगे.
0: 2 दिसांच्या गुजरात भेटीचेर आशिल्ले श्री शाह हांणी आयज गांधीनगरांतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनाच्या इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटराचे उक्तावण केलें. तशेंच गांधीनगर पालिका महामंडळाच्या वेगवेगळ्या उदरगतीच्या वावराचे उक्तावण करून तांणी बुनयादीचे फातर बसयले. गांधीनगर जिल्हो सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड मधुर डेरीच्या नव्यान बांदिल्ल्या 5 लाख लिटर क्षमतेच्या यंत्रांचे तांणी उक्तावण केलें. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आयज बेंगळुरू आनी मुंबय हांचे मदीं सुरू केल्ल्या नव्या एक्सप्रेस रेल्वे सेवेक 5वो बावडो दाखयलो. ह्या रेल्वेक लागून कर्नाटक आनी महाराष्ट्र हांचे मदीं रेल्वे संपर्क वाडलो. ह्या वेळार उलयतना श्री वैष्णव हांणी सांगले की दक्षिण आनी उत्तर कर्नाटकांतल्या लोकांची बऱ्याच काळासावन प्रलंबीत आशिल्ली मागणी आतां पुराय जावपाक लागल्या. तशेंच बेंगळुरू आनी मुंबय हांचे मदीं वंदे भारत स्लीपर सेवा बेगीन सुरू जावपाची शक्यताय आसा अशें रेल्वे मंत्री वैष्णव हांणी मुखार सांगलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आनी संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्युन करात. आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिसाच्या निमतान गोंय विज्ञान केंद्र आणि संग्रहालय संचालनालयाच्या जोड पालवान पणजेंत 16 ते 18 मे मजगती साबार कार्यावळींचे आयोजन केला. अनुवर्साची संकल्पना म्युझियम युनायटींग अ डिवायडेड वर्ल्ड अशी असून तातूंत संग्रहालयाच्या माध्यमातल्यान सांस्कृतीक संवाद समजिकाय आणि शांतीकायेचो संदेश दिवपाचेर भर दिला. हे कार्यावळी निमतान माय ओम

233 अंश 1 मीटर मग 1287 किलोहर्ट्झ चे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं हवामान चॅनल. तेच बरोबर 105.4 मेगाहर्ट्झ चे तुमका ऐकूपाक मेळटा एफ ए रेमो वाहिनीचे प्रसारित जावपी कार्यावळी. बरोबर 8 वरां जाल्ली आसात आनी आतां आमी पळोवया आयच्या पुराय दिसा वितरपी कांय मुखेल कार्यावळी. पयली मादय चॅनलाचे वितरीत जावपी कांय मुखेल कार्यावळी.

8 जाऊन 5 मिनिटांचे मराठी वार्ता गीत गजल ऐका. यात बरोबर 8 वाजून 15 मिनिटांचे झाल्या पावणे 9 वाजता माझ्या संध्या आणि त्याच्या उपरांत न्यूज @9.

9 वाजता जाऊन 15 मिनिटाचे स्पॉटलाइट, राष्ट्रीय कार्यावळी बरोबर 9:30 राष्ट्रीय संगीत कार्यक्रम बरोबर 10 वरांचे 11 वरांचे ऐकू पाक्रम हिंदी समाचार आणि त्याच्या उपरांत इंग्लिश न्यूज झाल्या बरोबर 11 वाजता 12 मिनिटाची आयची ही बसका सुटली. आणि यो आशिल्लो मादय चॅनलाचे वित्रपिका मुखेल कार्यावळी.

वाहिनीचे प्रसारित जावपी काय मुखेल कार्यावळी. सध्या तुमकां हॅलो गोयकार ही कार्यावळ ऐकुपाक मेळटली. 9:15 संडे ऑन द रॉक्स ही कार्यावळ. 10:05 फोन इन ही कार्यावळ. 11:10 सॉफ्ट रॉक्स. जाल्यार बरोबर 12:06 आयची ही तिसरी बसका सोंपतली. आनी ह्यो आशिल्ल्यो आयच्या दिसाक वितरावपी म्हादय, तशेंच FM रेनबो वाहिनी वयल्यो कांय मुखेल कार्यावळी.

0: सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: खंय वता इतले ताकतिके?
3: आणि खंय? बाजारात.
2: बाजारात? आणि पोती खंय तर?
3: पोती पोती ते दितात मगो फुकट.
2: पहिले ही सवय तुमची, ही सवय सामकी चुकीची. असल्यानीच आमच्या सैमाची वाट लागल्या.
3: मागीर
2: बाजारात वतना घरा कडल्यान कपड्याची पोती व्हरची, म्हणजे प्लास्टिकचो कोयर घरा येवचो ना.
3: कळ कळ, कपड्याची पोती.
2: से नो टू प्लास्टिक.

सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी. मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन आणि 20 मंत्री शपथ घेणार. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँड्सचा दौरा आटपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले. विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांनी त्यांचं स्वागत केलं. दोन दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ अशा क्षेत्रातल्या सहकार्यांवर भर दिला जाईल. प्रधानमंत्री मोदी आणि क्रिस्टर्सन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्री या व्यापारी मंचाला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. केरळच्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या होणार आहे. व्ही डी सतीशन हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून त्यांच्यासोबत 20 मंत्री शपथ घेतील. सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची आज संध्याकाळी भेट घेऊन त्यांना मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी दिली. तिरुवनंतपुरम इथं उद्या सकाळी शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. शत्रू देशाच्या लष्करी सामग्रीची वाहतूक होर्मुझच्या समुद्रधुनीतून आता होऊ दिली जाणार नाही असं इराणनं आज जाहीर केलं. आतापर्यंत होर्मुझच्या समुद्रधुनीतून इराणविरोधात वापरली जाणारी लष्करी सामग्री दिली जाऊ दिली जात होती, पण आता हे धोरण इराणनं बदलल्याचं इराणचे उपाध्यक्ष मोहम्मद रजा आरेफ यांनी सांगितलं. होर्मुझच्या समुद्रधुनीमार्गे होणाऱ्या सागरी वाहतुकीचं नियमन करण्यासाठी इराणनं एक यंत्रणा विकसित केल्याचं इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अजीजी यांनी म्हटलं आहे. यापुढे या मार्गावरून केवळ व्यावसायिक जहाजांना आणि इराणच्या मित्र राष्ट्रांनाच प्रवेश दिला जाईल. तसंच अमेरिकेच्या तथाकथित

0: स्थित फ्रीडम प्रोजेक्ट अंतर्गत जहाजांना प्रवेश नाकारला जाईल असं ते म्हणाले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं एनआयडी अर्थात राष्ट्रीय डिझाईन संस्थेत नवोन्मेष आणि इन्क्युबेशन केंद्राचं उद्घाटन केलं. यावेळी ते म्हणाले,
1: एनआयडी एक प्रकार से रचनात्मकता के आधार पर इनोवेशन और उद्यमिता, ये तीनों को जोड़ने वाला एक संस्थान. जब एनआईडी की स्थापना हुई हो तब मुझे लगता है कि इसके उद्देश्यों को बहुत अच्छे तरीके से सोचा हो.
0: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं. बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवडक श्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर दगडी भिंतीवर कोरलं आहे. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कर्करोग केंद्राचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राउन्स एव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज नांदेडमध्ये चौकशी केली. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याबाबत ही चौकशी केली असून अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला आता पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात येत्या मंगळवारी बोलावलं आहे. नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय मिळवला. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 222 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरच्या नाबाद 73 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे. विराट कोहलीनं 58 तर देवदत्त पडिक्कलनं 45 धावांचं योगदान दिलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला 20 षटकात 8 गडी गमावून 199 धावाच करता आल्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरु आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा राजस्थान रॉयल्सच्या 7 षटकात 186 धावा झाल्या होत्या. शाश्वत विकासासाठी गावं आणि शेतकऱ्यांना समृद्ध करणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेत अध्यक्षीय भाषणात बोलत होते. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे पाण्याची कमतरता हे प्रमुख कारण आहे. यावर जलसंधारण हा उपाय आहे मात्र त्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतींपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनी मिळून यासाठी काम करण्याची गरज आहे. त्यामुळेच आपल्या गावांना आणि शेतकऱ्यांना समृद्ध बनवणं शक्य होईल असं गडकरी म्हणाले. रशियाची राजधानी मॉस्को आणि लगतच्या परिसरात युक्रेननं केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये 3 जण मृत्यूमुखी पडले असून यात एका भारतीयाचाही समावेश आहे. रात्री झालेल्या या हल्ल्यांमध्ये 12 जण जखमी झाल्याचं मॉस्कोच्या महापौरांनी सांगितलं. जखमींमध्येही 3 भारतीय असल्याची माहिती रशियातल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. रशियानं कीव इथं केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर हा हल्ला झाला आहे. कीव इथल्या हल्ल्यात 24 जण मारले गेले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या 25 तारखेला वर्ष 2026 साठीचे पद्म पुरस्कार

0: पुरस्कार प्रदान करतील अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं दिली आहे. राष्ट्रपती भवनात यावर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान करतील. यंदा 131 जणांना पद्म पुरस्कार घोषित असून यात 5 पद्मविभूषण 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कार आहेत. 16 व्यक्तींना मरणोत्तर सन्मान असून पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये 19 महिला आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नाडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12 25-23 असा पराभव केला. चीनमध्ये सुरू असलेल्या बाओजी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रियांशी वलिशेट्टी हिने महिला एकेरीत प्रकारात रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत चीनच्या आन ची युआन हिच्याकडून तिला 14-21 6-21 अशा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी अॅप आणि माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी. मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन आणि 20 मंत्री शपथ घेणार. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: Hz 283 तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं हवामानोदय चॅनल. बरोबर 8:15 आणि 18 सेकंद झाले असतात आमच्या ह्या स्टुडिओन. आणि हवा आकृती तुमच्या खातीर घेऊन आयला हिंदी गीतां गजलांची कार्यावळ म्हणजेच गीत गजल ही कार्यावळ. तर कार्यावळ सुरुवात करताना आम्ही ऐकूया गुलाम अली ह्यांचा स्वर.

0: गीत गजल या कार्यावळी निकतेच तुम्ही ऐकले भूपिंदर सिंग हांच्या आवाजान ही गजल. आणि आता वेळ झाला एक लहानसो विसर घेवपाचो. ऐकत रवात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादळ चॅनल.
1: गाव आणि हाव ऐकार गावांतल्यो गजाली गांवकारांकडल्यान.
2: गावां मदीं खास नाव गांव रे म्हजो गांव.
1: दर म्हयन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
3: गांव आणि हाव.

यशस्विना कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

0: अरे अरे अरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
1: अगो गुळयो सोपल्यो मुगो त्यो.
0: गुळयो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
1: किदें?
0: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अश्यो दोन बालद्यो आसात. किदें कळ्ळें सांग?
1: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अश्यो दोन बालद्यो.
0: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
1: हा करता.
0: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
1: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
0: स्वच्छता ही सेवा.
2: गीत गजल या कार्यावळी पोतून एक फार सगळ्यांचे योकार. तुम्ही ऐकतात गीत गजल ही कार्यावळ. कार्यावळ मुखार वळताना गुलशन कुमार हांच्या आवाजातल्यान ऐकूया सोबीत अशी गजल.

0: मोगाष्टानो निघतेच तुम्ही ऐकले दिल्ली केंद्रावेल्यांसह क्षेपित चालली कार्यावळ मळ्यारच रवी वासेरिया संगीत सभा. आयस या कार्यावळीत तुम्ही ऐकले विवेक सोनार हांचे बासुरी वादन आणि तांच्या ह्या बासुरी वादना सांगातच आयची ही रवी वासेरिया संगीत सभा इथल्यान हांगात सोंपता. काही खिणां भितरच म्हळ्यारच बरोबर 11 वरांचे तुम्ही ऐकतली दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत जावपी हिंदीतल्यान समाचार. तशेंच ताच्या उपरांत बरोबर 11 वरां 5 मिनटांचे न्यूज इन इंग्लीश. ताचो आस्वाद घेयात.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
3: गाव आणि हाव ऐकार गावांतल्यो गजाली गावकारां कडल्यान.
4: गावामदी खास नाव गाव रे मोजो गाव.
3: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचे शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनल.

0: मिलाए।
1: गाँव अनि हाँ।
2: मग इष्टांनो, तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल 233° 1 मीटर मग 1287 किलो हर्ट्स बरोबर 10:59 मिनटं आणि 44 सेकंद झाले असत आणि काही क्षणाभितरच तुम्ही ऐकतली हिंदीतल्या समाचार।

जाऊन 10 मिनिटांचे विचार किरण, 6:50 संजीवनी, 7:25 कोकणीतल्या प्रादेशिक खबरो, चित्रसंगीत 8:50, 10:05 कातारांची कार्यावळ झाल्या, 10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ही कार्यावळ.

12:05 घरकुल, 5:30 युवावाणी, 3 सांजा, 7 अंगजाळ्या बरोबर 10 वरांच्या ऐकूपा करावात मनजोक्ती गीता. आणि य आशिल्ल्यो मादय चॅनलाचे वितरपी फाल्याच्यो काय मुखेल कार्यावळी.

आम्ही पळूया एफ एन रेनबो वाहिनीचे वितरपी काय मुखेल कार्यावळी. सोमवार जाऊन 10 मिनिटांचे पुष्पांजली. सोमवार जाऊन 32 मिनिटांचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ही कार्यावळ. 7 जाऊन 10 मिनिटांचे नमस्कार गोवा. 9 सदाबहार. झाल्या 10 जाऊन 10 मिनिटांचे मराठी गीतांची कार्यावळ.

बारा जण 10 मिनिटाचे चित्ररंजन, 2 वरांचे भक्तिगीत, 4 जण 5 मिनिटाचे पाश्चात संगीताची खऱ्यावळ, 6 जण 5 मिनिटांचे रेनबो सन, जाल्यार 10 वरांच्या एकपाकरवात आज चॉईस वेस्टर्न म्युझिक आणि ह्यो आशिल्ल्यो एफ एन रेनबो. तशेंच म्हादय चॅनलाचे वितरपी फाल्यांच्यो कांय मुखेल कार्यावळी.